नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026। पहाटेचे 5:55 झाली आहेत। अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे। आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावरील प्रसारण सुद्धा आता सुरू होत आहे। आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सभेची सुरुवात मंगलध्वनीनं।

श्रोते हो भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात यशवंत देव यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

0: आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून तसंच FM 103.6 MHz आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून सुद्धा. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेत. आता कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाभारतात अनेक प्रेरणादायी कथा आहेत, त्यापैकी अर्जुनाची ही कथा आपल्याला माहितीच असेल. एकदा गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली. त्यांनी झाडावर एका पक्षाची प्रतिकृती ठेवली आणि सर्वांना त्या पक्षाच्या डोळ्यावर बाण मारण्यास सांगितलं. प्रत्येक शिष्याला त्यांनी विचारलं, तुला काय दिसतंय? कोणी म्हणालं झाड दिसतं, कोणी म्हणालं पक्षी दिसतो, पण अर्जुनाने मात्र आपल्याला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे असं सांगितलं. अर्जुनाचं संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर होतं, म्हणूनच त्याचा बाण अचूक लागला. यश मिळवण्यासाठी मन एकाग्र असणं आणि ध्येय स्पष्ट असणं किती महत्त्वाचं असतं हे या कथेतून कळतं. आजचा आधुनिक काळ हा स्पर्धेचा, वेगाचा आणि सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा काळ आहे. डॉक्टर, शिक्षक, वैज्ञानिक, कलाकार, उद्योजक, अभियंता होण्याची अनेक स्वप्न युवावर्गाच्या मनात आहेत, पण ही ध्येय गाठताना अनेक आकर्षणं, मोबाईल, समाज माध्यमं आणि मनोरंजनाच्या गोष्टी आपल्या वेळेचा मोठा भाग घेतात, मन विचलित करतात, आपल्या ध्येयाच्या आड येतात. पण महाभारतातील अर्जुनाप्रमाणे आपलं लक्ष स्पष्ट ठेवलं आणि योग्य नियोजन, कठोर परिश्रम, सातत्य आणि आधुनिक साधनांचा योग्य उपयोग केला तर ध्येय गाठणं फार अवघड नाही. आणि एकदा का ध्येय गाठलं की यश आणि आनंद दोन्ही आपसुकच मिळतात, नाही का?

0: सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सुरुवातीला कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 कृषी वाणी कार्यक्रमात रताळी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:02. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, पोस्ट पार्टम डिप्रेशन भाग 3, तज्ज्ञ डॉक्टर सिमीन बावडेकर, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर, बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण भाग 3, सहभाग डॉक्टर पल्लवी भोसले, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती. सकाळी 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके, साहित्य ते सिनेमा या मालेत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 20, लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 स्वरांजली, या महिन्याचे गीत बोल आहेत अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पाऊले. गीत सदानंद डबीर, संगीत आरोही आगरकर. सकाळी 9:45 नाट्यपराग, 12:00 वनिता मंडळ, आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. ऋतुगान या विषयावरील उर्मी हा निवेदनासह गीतांवर आधारित कार्यक्रम आजच्या वनिता मंडळात. 12:45 निरंतर स्वरलहरी, आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती. विषय कृषी आणि आकाशवाणी. 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात सुप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला केके, आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. संध्याकाळी 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी, आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. तर्क तीर्थाटन यामध्ये डॉक्टर सरोजा भाटे यांचं भाषण स्मरण तर्कतीर्थांचे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझं शिवार, खरीप हंगामातील पेरभात लागवड याविषयी डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, यामध्ये पुंडलिक महादेव रुपनकर आणि पार्टी यांची धनगरी ओवी आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये स्मिता मोकाशी यांचं गायन. रात्री 9:15 ते 10:00 प्रसारित होणारे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. नादब्रह्मांतर्गत आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम. सकाळी 10:30 मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखावज वादन ताल झपताल. 2:30 शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. 5:02 जानकी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग हंसध्वनी, कमल मनोहारी आणि कानडा. श्रोते हो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 36 आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा येथे 29 आणि सांताक्रूज येथे 30 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे सांताक्रूज येथे 73% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा आहे 2 जूनपर्यंत. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. येत्या 24 तासांमध्ये नैऋत्य अरबी समुद्र सोमालियाची किनारपट्टी, उत्तर अरबी समुद्र दक्षिण गुजरातची किनारपट्टी या भागांमध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रम. त्याआधी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता हवामानाचा इशारा. या तीनही जिल्ह्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज वेधशाळेनं दिला आहे. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया रताळी पिकाची लागवड याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. साधारण उतार असलेली आणि उत्तम निचऱ्याची जमीन रताळी या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वर्कस जमिनीत हे पीक घेता येईल. पूर्व मशागतीसाठी जमीन 15 ते 25 सेंटीमीटर खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी आणि 60 सेंटीमीटर अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. रताळ्याची लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा, श्रीवर्धनी आणि कमलसुंदरी या जातींचा वापर करावा. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील आणि मधल्या भागातील बेणे निवडावेत. बेण्याची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. एक गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या 2-15 आठवड्यात पूर्ण करावी. बेणे वरंब्यावर 25 सेंटीमीटर अंतरावर लावावेत. प्रत्येक ठिकाणी 1 फाटा लावावा. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा आणि दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागातील 2 डोळे मातीत पुरले जातील अशी काळजी घ्यावी. सऱ्या करण्यापूर्वी 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी. त्याचवेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात. अशावेळी लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. रताळ्यावरील भुंगेऱ्याच्या नियंत्रणासाठी रताळ्याचे बेणे 0.05% मेलेथियॉनच्या द्रावणात भिजवून घ्यावेत. लागवडीनंतरही 30 आणि 60 दिवसांनी औषधाची फवारणी करावी. भुंगेऱ्याच्या योग्य नियंत्रणाकरिता मादीगंध सापळ्यांचा वापर करावा. सोंड्या भुंग्यांच्या व्यवस्थापनासाठी 2 ओळी रताळे आणि 1 ओळ झेंडू याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर सुमारे 3.5 ते 4 महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. रताळी काढण्यास तयार झाली हे पाहण्यासाठी काही रताळी सुरीने कापली असता जो पांढरा चीक बाहेर येतो तो वाळल्यानंतर पांढऱ्या रंगाचाच राहिला पाहिजे. त्या चिकाला काळसर किंवा हिरवट रंग आल्यास रताळी काढण्यास तयार नाहीत असं समजावं. प्रति हेक्टरी सुमारे 15 टन रताळी मिळतात.
0: रताळी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकाल.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
5: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्त्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीजसोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान हे निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर.
1: श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच

0: दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्स प्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः नूतनस्य क्वाड्रिपार्टाइड सिक्योरिटी ग्रिड इत्यस्य प्रवर्तनेन सीमप्रबन्धने प्रमुखस्य परिवर्तनस्य घोषणाम् अकरोत्. सः अवदत् यत् अस्माकं सीमायाः रक्षणम्, अवैधप्रवासस्य निर्मूलनं च राष्ट्रस्य जनसांख्यिक्याः रक्षणाय महत्वपूर्णमस्ति. सः ह्यः गुजरातस्य भुजनगरे भारत पाकिस्तान सीमायां सामरिकदृष्ट्या महत्वपूर्णानां G7 तथा G13 बॉर्डर आउटपोस्ट इत्येतेषाम् उद्घाटनानन्तरं सैनिकान्, जनसमूहं च सम्बोधयन् आसीत्.
3: BHF की सीमा सुरक्षा के कंसेप्ट को पूर्णतया बदलने का निर्णय किया है. एक चतुष्कोणीय कंसेप्ट के साथ एक सुरक्षा ग्रिड हम आने वाले दिनों में बनाएंगे और बॉर्डर सुरक्षा की जगह टेरिटोरियल सुरक्षा का एक नया कंसेप्ट भी लॉन्च करेंगे और BHF के जवानों की तो प्रमुख जिम्मेदारी ही रहेगी. ये मिलाकर समग्र बॉर्डर बांग्लादेश और पाकिस्तान एक सुरक्षा ग्रिड मजबूत बनाने का काम हम स्मार्ट बॉर्डर
2: म्यान्मार देशस्य राष्ट्रपतिः यू मिन आङ लाइङ इत्येषः अद्य प्रातः पञ्चदिवसीय भारतयात्रायां बिहारस्य गयानगरं सम्प्राप्स्यति. तेन सह नैके मन्त्रिमण्डलस्य मन्त्रिणः, वरिष्ठाधिकारिणः, व्यापारनेतारः, उच्चस्तरीय प्रतिनिधिदलं च भविष्यति. राष्ट्रपतिः यू मिन आङ लाइङ वर्यस्य एषा प्रथमा भारतयात्रा भविष्यति. अद्य अपराह्ने राष्ट्रपतिः यू मिन आङ लाइङ इत्येषः नवदिल्ल्यां प्राप्स्यति. सः सायंकाले विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण सह मेलनं करिष्यति. श्वः म्यान्मार देशस्य राष्ट्रपतिः म्यान्मार भारत व्यापार मञ्चे भागं ग्रहीष्यति इत्यपेक्षास्ति. सोमवासरे राष्ट्रपतिः यू मिन आङ लाइङ वर्यः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह द्वयोः देशयोः मध्ये ऐतिहासिकं सम्बन्धं सुदृढं कर्तुं चर्चां करिष्यति. सर्वकारः अवदत् यत् देशे पेट्रोल, डीजल, एलपीजी इत्येतेषां पर्याप्तः भण्डारः अस्ति. सर्वे शोधनागाराणि इष्टतमस्तरे एव प्रचलन्ति. नवदिल्ल्याम् अन्तर्मन्त्रालयीय मन्त्रिमण्डलस्य विवरणं सम्बोधयन्ति पेट्रोलियम

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: साहित्याच्या जगात राजस्थानी साहित्यिक विजयदान देथा हे नाव सुप्रसिद्ध आहे. नोबेल पारितोषिकासाठीही त्याचं नाव यादीमध्ये होतं. ते बीजी या नावाने परिचित होते. त्यांच्या कथा लोककथा आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविक त्या माणसांच्या मनातील गुंतागुंत इतक्या कुशलतेने मांडतात की त्या त्यांच्या सृजनशीलतेचा नमुना आहेत हे ध्यानात यायला वेळ लागत नाही. त्यांच्या कथेत स्त्री मनाचे इतके सूक्ष्म आयाम त्यांनी पकडले आहेत की स्त्रीवाचकही चकत होतात. त्यांच्या संग्रहातील द्वंद्वमधील कथेवरती दोन हिंदी चित्रपट तयार झाले, एक मणिकौलचा दुविधा आणि दुसरा अमोल पालेकरचा पहेले, ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी काम केलंय. साहजिकच लेखकाच्या शब्दांना प्रत्यक्ष रूप आलेल्या कलाकारांनी त्या कथेत प्राण ओतलेत. पण कथा वाचताना जे तरल भाव वाचकाच्या मनात येतात ते अजोड असतात. कथेतली लच्छी ही जी नायिका आहे ती अतिशय देखणी सौंदर्याची पुतळीच असते. तिचे लग्न एका धनाढ्य शेठच्या मुलाशी झालेलं आहे आणि ते दोघं घरी यायला निघालेत. नवरा मुलगा रूपवान पत्नीकडे ढुंकूनही बघत नाही, तो लग्नाचे हिशेब तपासण्यात गढलेला असतो. हिशेब महत्वाचे, बायको तर जन्माची आहे, तिला नंतरही पाहता येईल. अवखळ नवरी त्याचे लक्ष वेधायला पडते. अहो मला जर ते ढालू आणून द्या ना. गावंढाळ्यासारख्या मागणीला हसून तोट अगं काजू किसमीस आहेत त्या खा ना, आईला सांगू नकोस. आपल्यासारखे श्रीमंत लोक ही जंगली फळं नाही खात. ह्यावरती खाली उतरते आणि ओढणीमध्ये लाल हिरवी फळं तोडून भरते. पण तो क्षण मात्र तिच्या आयुष्यातला बदलाचा क्षण असतो. त्या झाडावरती एक भूत बसलेलं असतं. तिचं सौंदर्य पाहून ते भारावून जातं. कोण तरुण नवरा असलं दैवी सौंदर्य सोडून हिशेब करीत बसत? भूत तिच्या प्रेमामध्ये पडत.

0: परतलास? अहो ऐका जरा ऐका. वाटेमध्ये एक साधू अगदी वारुळून बसलेले होते. मी त्याची सेवा केली. त्याने प्रसन्न होऊन म्हटले की हा मुहूर्त घरी जायला उत्तम आहे. रोज तू पलंगावरून उतरशील तेव्हा पायाशी अस्सल चोऱ्याची नाणी असतील. मी ताडून बघितलं, ही घ्या नाणी. तो घरी आला, नवरी खुश झाले. पण त्याने तिला सत्य सांगितलं. त्याला प्रेमामध्ये खोट नको होते. तिने त्याला मनापासून स्वीकारलं. लगेचच तिला काही दिवसांनी दिवस गेले. तो तिची खूप काळजी घेत होता. तिकडे कुणीतरी गाववाल्याने तिच्या नवऱ्याला सांगितलं की घरी काहीतरी गडबड आहे. तो तातडीने परत आला. वादावादी झाले. सर्वांनाच प्रश्न पडतो की खरं कोण. एक मदारी तिथे येतो आणि तो अचाट गोष्टी करायला सांगतो त्या दोघांना. त्यातलं भूत प्रेमापोटी सगळं करतं. अखेर मदारी त्याला एका कातडी पिशवीमध्ये जायला सांगतो. तो जातो आणि मदारी लगेच त्या पिशवीला बांधून नदीमध्ये फेकवते. खरा नवरा घरी येतो. घरी आनंदी आनंद होतो. लच्छी पत्रे उदास असते. सच्चं प्रेम नदीत वाहून गेलेलं असतं. डोळे पुसत ती शय्यागृहात जाऊ लागते. अत्यंत हळुवारपणाने लेखकाने ही प्रेमकथा रंगवली आहे. पण सिनेमात मात्र तो हळुवारपणा कुठंतरी हरवलाय असं मला वाटलं.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, ICA अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: तसंच AIR मराठी DTH उपग्रवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.

0: अग आखी काय सांगत होतीस ग तू?
1: होत ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
0: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
1: पाणी उकळून शांत यावं।
0: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
1: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना
0: वाके? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
4: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
7: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक। महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन। आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळं 12 जणांचा मृत्यू झाला आहे। पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। ते म्हणाले,
8: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे, कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे, त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले।
7: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं। या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत। आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते। मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। AIचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल AI हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे। त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे। याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली। उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र

0: पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या तीन जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या चार जागा लढवत आहे, असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं तरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस

सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: सतारी से बोल असोत
1: की मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच

श्रोते हो, सकाळचे 7 वाजून 22 मिनिटं झालीत. आता दिनविशेष, आज 30 मे. श्रोते हो, आजच्याच दिवशी म्हणजे 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आज गोवा राज्य स्थापना दिवस आहे. आज हिंदी पत्रकारिता दिवस सुद्धा आहे. आज ज्यांच्या पुण्यतिथी आहे त्यांचं स्मरण. प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन आजच्या दिवशी झालं.

भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1968 रोजी झालं होतं. आपला भाऊ ऑर्विल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. या सर्वांना विनम्र आदरांजली. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH परवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: सकाळचे 7:25 झाले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्याआधी हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकांड तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉझिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकांड अरेकांड सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट्स असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅविकुलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
2: आणि त्यामध्ये ओल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते

0: कनेक्ट झालेले असतात की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
1: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही, त्यामध्ये खूप पार्ट्स असतात. सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली, टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचं कॅन्सर पीएफएस स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट्स ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
1: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की ते अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलेंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
0: अच्छा.
1: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपयामध्ये तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
0: अच्छा.
1: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो, त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो, त्यात जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय आणि तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत.
0: बरोबर.
1: तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅनवर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्ट्रेस होणार.
0: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
1: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या जात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं दोन फिंगर किंवा एक फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघता येत नाही. असं तर ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
1: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि ही सुरुवात केली होती. पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षामध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्याने सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
0: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
1: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट्स पण आलेलं आहे.
0: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
1: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे. हे लोकांनी विकलं.

0: व्यवस्थापन आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलं आहे यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्युलर इंजुरी, अल्व्युलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंगमध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे, त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्सवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं, सगळीकडे असं टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत, तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना, तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि की या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हीटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हीटेड खैनीमध्ये कॅल्शियम्स वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये, तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना, तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना, तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो, तर लाईम आणि चुनाने ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपिंग होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रमोदिनी देसाई यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. राजा बढे यांची रचना होती आणि दशरथ पुजारी यांचं संगीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांची रचना.

0: With that, it's back to you, Naresh.
1: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Center asks oil marketing companies to build 30 days LPG reserves as West Asia conflict persists. National Family Health Survey shows major gains in maternal and child health. Institutional deliveries rise to 90.6%. Myanmar President Min Aung Hlaing to arrive in India this morning on a five-day visit. IMD forecasts heavy rainfall and thunderstorms across several states in the country today. Indian athletes shine at Asian Under-20 Athletics Championships in Hong Kong, clinch 7 medals, including 4 gold on day 2. And in IPL cricket, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 7 wickets to set up title clash with Royal Challengers Bengaluru. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या 2 नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या क्षेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉक्टर किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित

करण्यात आला आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्याचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 साठी आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एक एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 काल 123 सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात

टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण श्रोते हो पण ऐकता आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चैत्रल पोतदार यांनी गायलेलं हे गीत. मधुकर झारखडे यांची ही रचना आहे आणि अच्युत ठाकूर यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

मधुकर झारखडे यांची रचना आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अभिषेक नलावडे यांनी गायलेलं डॉक्टर प्रभाकर गुणे यांचं गीत.

शांता शेळके यांची रचना आपण ऐकली नंदा परसुरे यांच्या आसरात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत निनावे यांची रचना उत्तरा केळकर यांच्या आसरात. कानू घोष यांचं संगीत आहे.

श्रोते हो, आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

निरीक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळखांडसरी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216

धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराणविरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी

कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले.
चौहान हे 1991

1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि अतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आज वार शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेत मी सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 प्रसारित करू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा याविषयी नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालेकर यांनी साधलेला संवादाचा भाग दुसरा. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. 6 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत. 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर रसिक हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे प्रसारण एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आता वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. 5:02 होत आहेत. रसिका हो, सुट्टीतील आनंदाचे दिवस कधी संपतात ते कळतही नाही. आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण, गावची ओढ, घरचं प्रेम मनात साठवून अनेक जण आता पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परदेशात रवाना होत आहेत. भावनांचा हा प्रवास कधी आनंदाचा तर कधी विरहाचा असतो. अशाच भावना व्यक्त करणारी काही हिंदी चित्रपट गीतं आज आपण ऐकणार आहोत. नवीन जबाबदाऱ्या, नवीन स्वप्न आणि पुन्हा एकदा कामाच्या जगात स्वतःला झोकून देण्याची वेळ. जीवनाचा हा प्रवास आनंदाने जगण्याचा संदेश देणारं हे गाणं ऐकूया. अंदाज चित्रपटासाठी गायलं आहे किशोर कुमार यांनी, गीत हसरत जयपुरी यांचं, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: रसिका हो, घरातून बाहेर पडताना मनात अनेक भावना दाटून येतात. आपल्या माणसांचा निरोप, डोळ्यातील पाणी आणि पुन्हा भेटण्याची आशा, अशा भावना स्पर्श करणारं हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात. साहिर लुधियानवी यांचं गीत आहे, सचिन देव बर्मन यांचं संगीत, चित्रपट मुनीमजी.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 89.6 MHz आणि News on EIR या मोबाईल ॲपवर।
6: ज्यांनी उभारलेल्या धर्मशाळा आणि घाट हे विविध प्रांतातून येणाऱ्या भाविकांच्या मिलापामुळे एका सामायिक संस्कृतीची ओळख केंद्र बनली होती। थोडक्यात सांगायचं झालं तर पुण्यश्लोक आईला देवळकरांनी धार्मिक कार्यातून संपूर्ण देश उभारणीचे महान कार्य केलेले आहे।
7: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा श्रोते हो नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा नक्की एका शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके। तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

रसिका हो, जीवन सतत चालणारा प्रवास, कधी घरापासून दूर तर कधी स्वप्नांच्या शोधात, पण प्रत्येक प्रवास माणसाला काहीतरी शिकवून जातो. ऐकूया परिचय चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत, राहुल देव बर्मन यांचं संगीत.

0: मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
1: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच.
0: अच्छा.
1: त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
0: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: रसिका हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. रसिका हो, घराची ओढ मनात असली तरी आयुष्य पुढे चालत राहतं, कर्तव्य आणि स्वप्नांच्या दिशेने चालत राहण्याची प्रेरणा देणारे हे गीत उदित नारायण, हरिहरण आणि कैलास खेर यांच्या आवाजात ऐकूया. जावेद अख्तर यांचं गीत, AR रहमान यांचं संगीत.

रसिका हो, आत्ताच आपण स्वदेश चित्रपटातलं गाणं ऐकलं. निरोप घेताना शब्द कमी पडतात पण भावना मात्र मनात कायम राहतात. मागे राहतात आठवणी आणि सोबत राहतात काही गाणी. अशाच भावनांचं हे कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया. किशोर कुमार यांच्या स्वरात अमित खन्ना यांचं गीत आहे, संगीतबद्ध केलंय पप्पी लहरी, आणि चित्रपट चलते चलते.

0: रसिका हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 5:30 झाली आहेत. ऐकूया पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा याविषयी नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: नमस्कार श्रोतेहो. भारतीय इतिहासाच्या विशाल पटावर काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी काळाच्या पलीकडे जाऊन प्रेरणेचे शाश्वत स्रोत बनतात. त्यापैकी एक अजरामर आणि तेजस्वी नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. 1800 पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये एक स्त्री म्हणून त्यांनी केवळ राज्यकारभार सांभाळला नाही, तर तो आदर्श न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी बनवला. श्रोते हो, काल आपण राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाविषयी त्यांच्या कार्याची ओळख करून घेतली. आजच्या मुलाखतीच्या या भागात आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू, राज्यकारभारातील आणि समाजकार्य आणि लोककल्याणाबाबतचे काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती आपण आजच्या या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम सर, मी आपलं पुन्हा एकदा या मुलाखतीच्या माध्यमात स्वागत करते. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. या लोककल्याणकारी लोकमातेची जीवनगाथा आपण जाणून घेतोय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर राज्यकारभारातल्या प्रजेच्या तक्रारी सोडविण्यासाठी कोणत्या पद्धती स्वीकारल्या होत्या?
2: प्रजेच्या तक्रारी सोडवण्यासाठी त्यांची पद्धत अत्यंत सुलभ आणि थेट होती. त्या नियमितपणे दरबार भरवून सर्वसामान्यांची गाऱ्याने थेट ऐकून घेत. सरळ संवाद. त्या पडदा पद्धत पाळत नसत. म्हणजे मध्ये कोणतरी ठेवायचा, तू जा आणि ते करून ये, असं नाही. स्वतः स्वतः, ज्याच्यामुळे सामान्य स्त्रिया नागरिक त्यांना भेटून तक्रार करू शकत होते. न्याय प्रक्रिया लांबणीवर न टाकता त्वरित निर्णय देण्यावर त्यांचा भर असे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे आल्यानंतर त्याच्यात वेळ काढूपणा नव्हता. ताबडतोब त्याचा काय न्यायनिवड असेल तो करून त्याला त्याचं उत्तर किंवा त्याचा रिझल्ट दिला. असं स्थानिक स्वायत्तता म्हणजे गावतंटे स्थानिक पातळीवर पंचायत किंवा पाटील यांच्या मार्फत सोडवण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन देऊन गुंतागुंतीच्या प्रकरणात त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला. म्हणजे आत्ताच्या युगांमध्ये बघितलं तर तंटामुक्ती समिती आहे, तशा पद्धतीच्या समित्या त्यावेळी त्यांनी पंचायतच्या आणि गाव लेवलला करून त्या ठिकाणी तंटे मिटवण्यासाठी त्यांनी काम केलं.
1: सर, त्यांच्या प्रशासनात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा दिसून येत होती, त्या ती कशा पद्धतीने दिसून येते?
2: अहिल्यादेवींचे प्रशासन हे प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचा आदर्श होते. सरकारी तिजोरीची सुरक्षितता. वैयक्तिक खर्चासाठी त्या कधीही सरकारी तिजोरीचा खजिना वापरत नसत. असलेला लेखाजोखा, ज्यांच्या वैयक्तिक प्रवासादरम्यान कमविषदराने खर्च केलेले 58 रुपये त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही सरकारी जमा खात म्हणजे लेखात परत केले, जे प्रशासकीय पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, त्यांनी सक्षम अधिकारी नियुक्त केले होते आणि भ्रष्टाचारावर कडक नजर ठेवली होती. कर्तव्यनिष्ठ स्वहितपेक्षा प्रजाहित त्याला त्यांनी प्राधान्य दिले.
1: सर, त्यांनी शेतकरी दुर्बल घटकांसाठी काही ठोस पावले उचलली होती, तर त्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा.
2: शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी शेती आणि शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सारा कर माफ केला, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला. पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी 7/12 जो आपण आता वापरतोय त्याचा खरा पाया जर कोणी रचला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी. सरकारी जमीन रेकॉर्ड म्हणजे आत्ताच्या प्रमाणे 7/12 आपण म्हणतो. ज्यांच्या राज्यात जमिनीची मोजणी करून प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीची नोंदणी सरकारी दप्तरी त्यावेळी 1800 अहिल्याबाई होळकरांनी केली होती. शेतकऱ्यांचे हक्क 7/12 उतारासारखी पद्धत लागू करून त्यांनी शेतकऱ्यांना आणि जमिनावर पक्का मालकी हक्क मिळवून दिला होता. तत्कालीन गरीब शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून त्यांनी सरकारी खर्चाने प्रत्येकाच्या दारात 12 फळझाडे लावली होती. त्यातून पुढे जाऊन 7-12 ही संज्ञा जमिनीच्या हक्कासाठी वापरली जाऊ लागली. 12 झाड्यातले 7 झाडं ही त्या शेतकऱ्याची आणि 5 झाडं ही त्यांनी सरकारसाठी पिकवावी अशी ती संकल्पना होती. म्हणून ते 7-12 12 झाडातले 7 झाडांचं उत्पन्न तो घेईल, 5 झाडांचं उत्पन्न सरकार जमा होईल, म्हणजे त्यालाही रोजगार मिळाला, सरकारला सुद्धा कर मिळाला आणि त्याच्यातून तो सगळा 7-12 उगम झाला. कर्जमाफी आणि सुविधा त्यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी बिनवाजी कर्ज उपलब्ध करून दिले, पेरणीसाठी बियाणे पुरवली, दुर्बल घटकांसाठी त्यांनी कार्य केलं आहे, विधवा महिला असतील, अनाथ निराधार लोकांच्या पालनपोषणासाठी त्यांनी विशेष व्यवस्था केल्या, त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय असतील, उद्योग असतील, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं.
1: सर, या राजमातेने खरं तर या मातृभूमीसाठी संपूर्ण जीवन समर्पित केले, त्यामुळे अखंड हिंदुस्थानात त्यांच्या या दातृत्वाने त्या अजरामर झाल्या आहेत. तर त्यांनी सार्वजनिक सुविधा विकसित केल्या होत्या, जसे की पाणी पुरवठा, रस्ते, तर त्याविषयी आपण काय सांगा?
2: पाणी व्यवस्था आपण अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये दुष्काळ निवारणासाठी त्यांनी अनेक तलाव, विहिरी, कुंडे बांधले. महेश्वरसह राज्यात विविध भागात पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी नियोजन केले. रस्ते आणि दळणवळणाच्या बाबतीत देखील व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांनी इंदूर ते पुणे, नाशिक आणि इतर व्यापारी केंद्रांना जोडणारे रस्ते विकसित केले. सार्वजनिक सुविधांमध्ये रस्ते, धर्मशाळा, मंदिरे आणि विहिरींचे जाळे देशभर उभारले. त्यांनी महेश्वरामध्ये माहेरबाशीन म्हणून स्त्री शिक्षणासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी काम केले.
1: सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी दानधर्म आणि परोपकार यामध्ये त्यांची भूमिका म्हणजे एकंदरीत कशी होती?
2: दानधर्म आणि परोपकार, अहिल्याबाईने आपल्या व्यक्तिगत उत्पन्नातून खाजगी सनद याच्यातून देशव्यापी दानधर्म केला. त्यांनी वाराणसी, गया, सोमनाथ, पंढरपूर यांसारख्या तीर्थक्षेत्र जे आहेत, मंदिरे आहेत, घाटांचे बांधकाम व नूतनीकरण केले वैयक्तिक खर्चातून. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना पुण्यश्लोक लोकमाता असे म्हटले जाते.
1: त्यांनी राज्याच्या प्रजेच्या सुखाला सर्वोच्च स्थान दिलं आहे. त्यांनी धर्म, संस्कृती, शिक्षण आणि समाज कार्यात मोठे योगदान दिले आहे. तर त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक जे योगदान दिले आहे ते कशा पद्धतीने दिले आहे?
2: अहिल्यादेवी होळकरांनी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकापासून ते जगन्नाथपुरीपर्यंत भारतभर अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि तलाव बांधले. 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार, सांस्कृतिक पुनर्जीवन च्या बाबतीत बोललात तर आक्रमकांनी नष्ट केलेली हिंदू मंदिरे आणि पवित्र स्थाने त्यांनी पुन्हा उभी केली. भाविकांची सोय त्या ठिकाणी होण्यासाठी चारधाम यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंगांच्या मार्गावर सोयीसुविधा निर्माण करून त्यांनी तीर्थक्षेत्राला प्रोत्साहन दिले. त्यांनी उभारलेले महेश्वराचे घाट, मंदिर आणि इमारती त्यांची कलात्मक दृष्टी आणि स्थापत्य क्षेत्रातील योगदान दर्शवतात. काशी, गय, सोमनाथ इत्या ठिकाणी केलेल्या कार्याचा उद्देश

0: जर पाहायला गेलात तर 1780 मध्ये विश्वनाथ, काशी विश्वनाथ, गया म्हणजे विष्णुपद मंदिर, सोमनाथ जुने मंदिर यांसारखे प्रमुख क्षेत्रामध्ये जीर्णोद्धार त्याने केलेला आहे. धार्मिक अस्तित्वाचे रक्षण करणे, रक्षण हा जर मुद्दा पडला तर आक्रमकांनी तोडफोड केलेलं, म्हणजे त्यावेळी तो आक्रमण आता मगाशी बोलल्याप्रमाणे पुनर्बांधणी त्यांनी केलेली आहे. हिंदू समाजाला हरवलेला आत्मविश्वास त्यांनी त्यावेळी परत मिळवून दिला. शिवभक्ती आणि धर्मरक्षण, त्या स्वतःला महादेवाची दासी मानत असत. हर हर महादेव या भावनेतून त्यांनी शिवमंदिरांना प्राधान्य दिले. आध्यात्मिक काशीसारख्या शहरात जिथे मंदिरे पाडली गेली होती तिथे मंदिरे उभारून आध्यात्मिक केंद्र पुन्हा जिवंत केले. भारतीय संस्कृतीत एकतेला अशा ह्या चळवळीमुळे चालना मिळाली. अहिल्यादेवींचे कार्य केवळ एका राज्यापुरती मर्यादित नव्हते तर संपूर्ण भारताला जोडणारे होते.
1: सर, म्हणजे त्यांनी आपल्या ह्या भारतात हिंदू धर्म आणि संस्कृतीचा जीर्णोद्धार केला असं म्हणायला काही हरकत नाही.
0: हो हो, त्याच्यामध्ये भौगोलिक एकात्मता जर बघितली तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांनी काम केले, ज्याच्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारताचा सांस्कृतिक धागा घट्ट झाला. गंगोत्री ते रामेश्वरम त्यांनी गंगोत्रीचे पाणी दक्षिण भारताच्या मंदिरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली, जी राष्ट्रीय एकात्मतेचे मोठे उदाहरण आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद, ज्यांनी उभारलेल्या धर्मशाळा आणि घाट हे विविध प्रांतातून येणाऱ्या भाविकांच्या मिलापामुळे एका सामायिक संस्कृतीची ओळख केंद्र बनली होती. थोडक्यात सांगायचं झालं तर पुण्यश्लोक अहिल्या देवळकरांनी धार्मिक कार्यातून संपूर्ण देश उभारणीचे महान कार्य केलेले आहे.
1: त्यांच्या कार्यामुळे भारतीय सांस्कृतिक एकात्मतेला एक मोठी चालना मिळाली आहे असं
0: निश्चित निश्चित
1: निश्चित दिसून येते. नेतृत्व गुण आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या या नेतृत्व शैलीतली प्रमुख वैशिष्ट्ये काय होती, त्यांचे गुण कोणते होते?
0: नेतृत्व शैलीतील प्रमुख वैशिष्ट्य बघायला गेलं तर प्रजाहित दक्षता आणि न्यायप्रियता. अहिल्याबाईंचे प्रशासन हे प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित होते. त्या स्वतः न्यायदान करत, जिथे योग्य न्याय आणि त्वरित सुलभ न्याय मिळेल याची ती दक्षता घेत. दुसरा मुद्दा आहे दूरदृष्टी आणि विकासवादी दृष्टिकोन. त्यांनी महेश्वरला राजधानी बनवून जिथे वस्त्र उद्योगाला चालना दिली त्याच्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. कर्तव्यदक्ष आणि चारित्र्य संपन्न, त्या अत्यंत साधे जीवन जगत असत. स्वतःला श्री शंकराची उपासक मानून राज्यकारभार त्यांनी केला. सर्वसमावेशक नेतृत्व, त्यांनी आदिवासी भिल्ल गोंड लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शेतीसाठी जमीन व कर घेण्याचा हक्क दिला. स्त्री शक्तीचा आत्मविश्वास वाढवला, याने स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी दिली, त्यांना स्वावलंबी बनवले. एक खऱ्या अर्थाने सगळ्याच क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर 18व्या शतकामध्ये फक्त राणी म्हणून नव्हे तर एक उत्तम प्रशासक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं आणि त्यांच्या प्रत्येक चळवळीतून ते जगाला दिसून आलं. म्हणजे युद्ध कौशल्य असेल, प्रशासकीय वाटचाल असेल, आपल्या जनतेला देण्याच्या सुखसुविधा असतील आणि दानधर्म असेल, या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर हे नेतृत्व गुण आणि हे व्यक्तिमत्व या जगाच्या पटलावरती पुन्हा होणे नाहीत, असं व्यक्तिमत्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं आहे.
1: सर, या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांचं जे योगदान होतं ते योगदान कशा पद्धतीने होतं?
0: संपूर्ण जर आपण मातेचा जीवनपट बघितला तर स्वतः एक स्त्री आणि तिने त्या शतकामध्ये जे वाईट गोष्टी अनुभवल्या, जो संघर्ष केला आणि त्या संघर्षातून जात असताना मी जे भोगलंय ते माझ्या राज्यातील स्त्रियांनी भोगू नये, माझ्या राज्यातील स्त्रियांना ते त्या ठिकाणी अडचणीचं होऊ नये यासाठी नेहमीच त्या अग्रेसर काम करत होत्या. सर्वात प्रथम म्हणजे खंडेराव जेव्हा मृत्युमुखी पडले त्याच्यानंतर सतीज न जाण्याचा जो निर्णय घेतला हा खूप मोठा आमूलाग्र बदल त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी करून स्त्रियांना एक म्हणजे पती मरणोत्तर नंतर जी सती जाण्याची प्रथा बंद करून स्त्रियांना एक नवीन जीवन देण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. त्यानंतर ज्या विधवा अबला ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी महेश्वरी साडीचं जे उत्पादन चालू केलं किंवा नवीन मॅन्युफॅक्चरिंग जे चालू केलं तर त्या ठिकाणी या महिलांना प्राधान्यक्रमाने रोजगार दिला आणि त्यामुळे जी अबला स्त्री आहे जी विधवा स्त्री आहे तिला कुठेतरी रोजगार मिळाला. मग जेव्हा रोजगार मिळतो जेव्हा अर्थकारण सक्षम होतं तेव्हा निश्चितपणाने समाजात त्या स्त्रीचं मान सन्मान त्या ठिकाणी वाढत आहे सबलीकरण होत आहे आणि अशा प्रकारची कामं त्यांनी केली. दानधर्मामध्ये त्या स्त्रियांना अग्रक्रमाने ठेवूनच त्या दानधर्म करत होत्या आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी म्हणजे बघायला गेलात तर युद्धामध्ये देखील स्त्रियांना समाविष्ट करून घेणारी जगातली पहिली राणी असेल जिने महिलांचं सैन्य उभं केलं. म्हणजे स्त्रीसाठी काय करायला हवं हे निश्चितपणाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रशासनामधून आपल्याला शिकता येईल.
1: सर आता आपण प्रशासनाचा एक उल्लेख केलाय तर या त्यांच्या जीवनगाथेतून या मातेचा वारसा प्रशासनाने देखील कशा पद्धतीने सांभाळला पाहिजे असं आपल्याला वाटतंय.
0: लोकाभिमुख जो प्रशासन मातेने चालवला प्रजेचा संतोष हाच राज्याचा पाया हा मुख्य सिद्धांत होता. अहिल्याबाईंचा हा मुख्य सिद्धांत होता. आजच्या प्रशासनाने भ्रष्टाचारापासून दूर राहून पारदर्शक आणि सेवाभावी वृत्तीने काम करणे आवश्यक आहे. न्यायप्रियता आणि समानता अहिल्याबाई होळकरांनी न्यायदानात कधीही भेदभाव केला नाही. स्वतःच्या मुलालाही गुन्ह्यासाठी शिक्षा देण्यास पुढे मागे पुढे पाहिलं नाही. आत्ताच्या प्रशासनाने कायद्याचे राज्य राबवले पाहिजे. पाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा 300 वर्षापूर्वी त्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पना राबवली होती. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी घाट विहिरी आणि धर्मशाळा बांधून पायाभूत सुविधा निर्माण केल्या. अशा सुविधा आत्ताच्या प्रशासनाने देखील करणं खूप गरजेचं आहे. ज्या मातेने आजच्या तुमच्या या मुलाखतीच्या दरम्यान मी प्रशासनालाही सांगू इच्छितो ज्या मातेने एक सुसज्ज असं एक प्रशासन चालवलं पारदर्शक व्यवहार ठेवून शासन चालवलं आणि तळागाळातील लोकांसाठी लोकांच्या विकासासाठी शासन चालवलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने प्रत्येक जिल्हास्तरीय एखादा त्यांच्या नावाचं भवन त्यांच्या नावाने एखादं धर्मशाळा त्यांच्या नावाने त्यांचा पुतळा की जेणेकरून त्यांचा आदर्श येणाऱ्या पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल आणि निश्चितपणाने त्या पद्धतीने ते करतील अशा प्रकारचं आताच्या प्रशासनाने केलं पाहिजे. आर्थिक साक्षरता महेश्वरला जो व्यापार उद्योग केंद्र बनवले त्यासारखे उद्योगधंदे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभे केले पाहिजेत. त्या ठिकाणी अबला महिला असतील विधवा महिला असतील गोरगरीब असतील यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या पाहिजेत जेणेकरून त्यांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून किंवा त्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांचं घर सक्षम होईल आणि निश्चितपणाने काही ठिकाणी आता आपण उमेद सारखं असेल किंवा बचत गटाच्या विषयासारखं असेल तर निश्चितपणाने प्रशासन देखील त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी काम करत असल्याचं कुठेतरी या जयंतीनिमित्त दिसून येते.
1: सर आज प्रजाहिताकडे लक्ष देणाऱ्या या कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई यांच्याकडे आपण पाहतोय तर त्यांचे विचार मांडताना शेवटी आपल्याला आणखीन काय सांगावं असं वाटतं.
0: मी या निमित्ताने असं सांगेन की आजच्या युवकांसाठी या निमित्त ज्यांच्या जीवनातील जे धडे आहेत सर्वाधिक प्रेरणादायक आहेत ते म्हणजे संकटमयी धैर्य पती शास्त्रे पुत्राच्या निधनानंतरही डगमगून न जाता 30 वर्षे समर्थपणे राज्यकारभार त्यांनी केला. त्यानंतर दीर्घदृष्टी तत्कालीन काळात

0: इंग्रजांचा धोका ओळखून त्यांनी सावध पवित्रा घेतला. तरुण पिढीने दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणे आवश्यक आहे. कर्तव्य दक्षता आणि निस्वार्थ सेवा. सत्ता ही उपभोग घेण्यासाठी नसून ती प्रजेच्या सेवेसाठी असते हा धडा देखील या कार्यातून आपण घेऊ शकतो. पर्यावरण संवर्धन खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला सांगायचं आहे की त्यावेळी वृक्षारोपणाला प्रोत्साहन त्यांनी दिले. विना अनुमती झाड तोडल्यास शिक्षेस तरतूद केली होती. म्हणजे अशा प्रकारचं आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील, पर्यावरण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील आत्ताच्या पिढीने काम केलं पाहिजे.
1: म्हणजे पर्यावरणाचं
0: संरक्षण केलं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार लोककल्याणकारी राज्य या संकल्पनेचे आदर्श उदाहरण आहे, जे आजही तितकेच प्रस्तुत आहे. ज्यांच्या प्रजाहितदक्ष शासन, निस्वार्थी सेवा, धार्मिक वृत्ती आणि पवित्र चारित्र्यामुळे त्यांना मरणोत्तर पुण्यश्लोक अर्थात पवित्र चारित्र्याच्या या उपाधीने संबोधित केले जाते. वरील सर्व कार्य पाहून 1795 अहिल्याबाई होळकर यांच्या निधनानंतर त्यांना त्यांच्या नावासमोर पुण्यश्लोक ही उपाधी जोडली गेली आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये पुण्यश्लोक ही पदवी बहाल झालेली एकमेव व्यक्तिमत्व जर असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि ही पदवी त्यांना त्यांनी केलेल्या कार्यामुळे मिळालेली आहे. प्रत्येकाने अहिल्याबाई होळकरांचे विचार, त्यांचे निर्णय, त्यांनी केलेली कार्य डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आज एक स्त्रीने एवढा मोठा इतिहास 18व्या शतकामध्ये घडवला, तसा इतिहास 21व्या शतकात देखील घडवणे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही महिला असाल तर तुम्ही अहिल्याबाई होळकर व्हा, तुम्ही वडील असाल तर तुम्ही मानकोजी शिंदे व्हा, तुम्ही सासरे असाल तर तुम्ही मल्हारराव होळकर व्हा, तुम्ही नवरा असाल तर तुम्ही खंडेराव व्हा. पण होळकरशाहीचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून शिवछत्रपतींनी स्थापन केलेले स्वराज्य, छत्रपती संभाजीराजांनी ज्या स्वराज्याचं खांद्यावरती घेऊन संरक्षण केलं, त्याच स्वराज्याचं पुढे जाऊन होळकरशाहीने विस्तार केला आणि अटकपरून कटकपर्यंत त्या ठिकाणी भगवे झेंडे लावले. त्या समस्त होळकरशाहीला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा कोकण प्रदेशाध्यक्ष या नात्याने विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.
1: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा ही केवळ एका राणीची कथा नाही आहे, तर ती संघर्ष, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ सेवाभाव याचं एक जिवंत उदाहरण आहे. त्यांनी सत्तेला कधीही अहंकाराचे साधन बनवले नाही, तर ती जनतेच्या कल्याणासाठी वापरली. त्यांच्या कार्यामुळे समाजात न्याय, समता आणि विकास यांचं एक संतुलन साधलं गेलं. त्यांनी दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने यशस्वी नेतृत्व म्हणजे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे. आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात त्यांचे विचार आणि आदर्श तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही प्रामाणिकपणे, निष्ठेने, समाज हिताच्या भावनेने कार्य केलं तर त्यांच्या जीवनगाथेला खरी सलामी ठरेल. तर सर, आपण आलात आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा खूप छान पद्धतीने मांडली, त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमधून आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: रसिका हो, आत्ताच आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा याविषयी नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकलात. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सादर करते होते डॉक्टर दीपक ठमके आणि मी तुमच्यासोबत आहे गीतांजली जाधव. रसिका हो, आता ऐकूयात काही संदेश.
3: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्य।

0: सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफएम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: कॅन्सर मुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी फक्त आमचे प्रयत्न अपुरे पडणार, तुम्ही आम्हाला साथ दिलात तर 100% आपण यशस्वी होणार. तंबाखू, सिगरेट, गुटखा यांच्या सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते आणि अशा भारतीयांना वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते.
2: श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसन मुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या श्रावणी सतीश मधभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका. रविवार दिनांक 31 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
4: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच.
0: अच्छा.
4: त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
0: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी, सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: कॅन्सर मुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी फक्त आमचे प्रयत्न अपुरे पडणार, तुम्ही आम्हाला साथ दिलात तर 100% आपण यशस्वी होणार. तंबाखू, सिगरेट, गुटखा यांच्या सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते आणि अशा भारतीयांना वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते.
2: श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसन मुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या श्रावणी सतीश मधभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका. रविवार दिनांक 31 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.

रसिका हो, आता ठीक 6 वाजता हिंदी समाचारपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूया 6:05 लोकसंगीताच्या

0: पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
2: हाय.
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क राहा.
2: कॅन्सर मुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी फक्त आमचे प्रयत्न अपुरे पडणार. तुम्ही आम्हाला साथ दिलात तर 100% आपण यशस्वी होणार. तंबाखू, सिगरेट, गुटखा यांच्या सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते आणि अशा भारतीयांना वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते.
4: श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसन मुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या श्रावणी सतीश मधभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका. रविवार दिनांक 31 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. रसिका हो, रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकूया गणेश माळवे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसं, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
1: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच.
0: अच्छा.
1: त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
0: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
2: रसिका हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मणवेल गायकवाड यांची गीतरचना ऐकूया मिलिंद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत साथ विठ्ठल शिंदे यांची.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताललयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर पुंडलिक फरांडे यांच्या आवाजात, शाहीर पुंडलिक फरांडे यांचीच गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं।

रसिक हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता 6:25 झाले आहेत. ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या रविवार दिनांक 31 मे रोजी आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेत धोन प्रसारण उद्घोषणा आणि समन्वित विशेष इतर कार्यक्रम ऐकू शकाल अस्मिता वाहिनीवरून. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल. 9 ते 5 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान 11 मन की बात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला हृदय संवाद, त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद ऐकू शकाल. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र तसंच 3 प्रादेशिक बातम्या ऐकू शकाल. सायंकाळी ठीक 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. त्यामध्ये सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रम रूपरेषा आणि हिंदी चित्रपट संगीत. 5:30 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्त समाज निर्मिती याविषयी श्रावणी मधभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 हिंदी समाचार. 6:05 लोकसंगीत. 6:25 सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्तीसंगीत. 7 प्रादेशिक बातम्या. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दरम्यान 8 मन की बात संवादाचा मराठी अनुवाद ऐकू शकाल. 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे प्रसारण ऐकू शकाल. तर ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात सुविचार. आपण नेहमीच महान गोष्टी करू शकत नाही, पण लहान गोष्टींमध्येही महान प्रेम नक्कीच देऊ शकतो. याचा अर्थ मोठे कार्य करणे महत्वाचे आहे, पण प्रेम माया आणि सद्भावनेनं केलेलं छोटं कार्य ही तितकंच मौल्यवान असतं.

रसिका हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता 6:30 झाली आहे, ते वेळ झाली आहे भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची. रसिका हो, भक्ती म्हणजे परमेश्वराशी जोडणारा एक सुंदर सेतू. भक्तीच्या मार्गावर प्रेम, समर्पण, श्रद्धा आणि आत्मिक समाधानाचा अनुभव मिळतो. आजच्या या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अशाच भावस्पर्शी भक्तिगीतांचा आनंद घेणार आहोत. संतांच्या वाङ्मयात भक्तांच्या अंतःकरणातील परमेश्वर भेटीची ओढ अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त केली आहे. देवदर्शनाच्या उत्कट तळमळीचे दर्शन घडवणारा हा अभंग ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संगीत साथ आहे श्रीनिवास खळे यांची.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोक वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ॲपवर.
2: रसिका हो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवरून. रसिका हो, मन सतत संसाराच्या विविध आकर्षणांकडे धावत असतं, पण हेच मन जर गोविंदाच्या नामस्मरणात रमलं तर जीवनाला खरा आनंद प्राप्त होतो. मनाला भक्तीचा मार्ग दाखवणारं हे भक्तिगीत ऐकूया. गायला आहे सुरेश वाडकर यांनी, संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे, संगीतबद्ध केला आहे श्रीधर फडके यांनी.

कॅन्सरमुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी फक्त आमचे प्रयत्न अपुरे पडणार, तुम्ही आम्हाला साथ दिलात तर 100% आपण यशस्वी होणार. तंबाखू, सिगरेट, गुटखा यांच्या सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते आणि अशा भारतीय

0: त्यांना वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते.
1: श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसन मुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या श्रावणी सतीश मधभावे यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेला संवाद नक्की ऐका. रविवार दिनांक 31 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on 8 IR या मोबाईल ऍप वर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
2: मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
3: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच.
2: अच्छा.
3: त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
2: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी, सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच News on AIR या मोबाईल ॲप वर.
1: रसिका हो, परमेश्वराचं स्वरूप शब्दांच्या पलीकडचं आहे. अनेकदा मौनातच ईश्वराचा साक्षात्कार होतो. जीवनाचं गूढ आणि विश्व चैतन्याचा अनुभव व्यक्त करणारं हे चिंतनशील भक्तिगीत ऐकूया. अजित कडकडे यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, संगीत साथ पांडुरंग दीक्षित यांचं.

रसिक हो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. आपण ऐकलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता 6:55 ऐकू शकाल जाहिरात आणि प्रोमो. त्यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. आता ऐकूयात काही संदेश आणि जाहिराती. त्यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या. मी गीतांजली तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या।
1: रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।

0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. CUET UG 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNGच्या दरात 2 रुपये तर PNGच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्कफोर्स तयार केलेला आहे. टास्कफोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे NEP सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4थं वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4थ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.

0: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे चौथं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरचं असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
1: हा, याचे दोन भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3, 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेले 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला बीए बीएससी बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण चौथं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील दोन भाग आहेत, एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला
0: डायरेक्ट पीएचडी करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही. सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
1: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित,
0: केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणार आहे.
1: हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे
0: त्याविषयी
1: कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्स मध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं महत्वाची शिफारस म्हणजे विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो
0: की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही, परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे. तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने, त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे. आणि यासाठी या टास्कफोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
2: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे. आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही, तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
2: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉ अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 9 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026. आजच्या कार्यक्रमात खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी बोलणार आहोत. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, यासाठी लागणारी जमीन आहे, बियाणं आहे, तसंच खतं आपण देतो, पाणी देतो, या सगळ्याच गोष्टी महत्त्वपूर्ण ठरत असतात. तर याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील सहाय्यक पैदासकार डॉक्टर सिद्धार्थ कदम सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आता पहिल्यांदाच असं मला सांगा की पेरभात लागवड म्हणजे काय, काय सांगाल?
2: पेरभात लागवड म्हणजे आपण भाताचं बियाणं हे थेट जमिनीमध्ये पेरणं.
1: अच्छा.
2: यामध्ये कुठल्याही प्रकारची रोपवाटिका केली जात नाही, पुनर्लागवड केली जात नाही. म्हणजे एकदा जमिनीमध्ये पेरलं भात की ते आपण पुढच्या ज्या काही काम आहे ते आपण करून आपण ते डायरेक्ट कापणी करतो. मधली जी आपण जे एक स्टेज आहे, अवस्था आहे की जे रोपवाटिका करून आपण पुनर्लागवड करतो, ती इथे आपल्याला करावी लागत.
1: बरोबर. आता सर यासाठी मग जमिनीची जी निवड आहे तर ही कशी करायला हवी?
2: यामध्ये आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली जी जमीन आहे ती लाल माती आहे, किंवा रायगड पालघर किंवा ठाणे जिल्ह्यामधली जी मध्यम काळी माती आहे, तर या जमिनींचा आपण उपयोग या पेरभातासाठी करू शकतो.
1: अच्छा.
2: आणि यासाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. त्यानंतर शेत जे आहे ते आपण अगोदरचं काही पीक असेल रब्बीमध्ये घेतलेलं तर ते आपण उभी आडवी नांगरट करून, जसं आपण रेग्युलर किंवा आपण सर्वसाधारणप्रमाणे भात लागवडीसाठी आपण जे काही आपण काम करतो,
1: बरोबर,
2: उभी आडवी नांगरट करून त्याची ढेकळं फोडून सपाटीकरण करतो, त्यातले काही धसखटे असतील, काडी कचरा असेल तर तो आपण वेचून शेत हे स्वच्छ करतो.
1: बरोबर.
2: आणि अगोदरची जी धसकटं आहेत ती कशासाठी वेचावी, की त्याच्यामध्ये खोडकिडे राहण्याची शक्यता असते भातामधला. जर अगोदरच्या हंगामामध्ये जर भात पीक असेल तर त्याच्यामध्ये खोडकिडे राहण्याची शक्यता असते, म्हणून धसकटे वेचून ती जाळून टाकली पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये असलेले त्याचे कोष जे आहेत ते नायनाट होईल आणि पुनरावचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि यामध्ये आणखी एक असं आहे की थेट आपण बियाणं पेरतोय त्यामुळे लावणीच्या वेळी आपण जसं खत टाकत असतो त्या इथे आपल्याला टाकता येत नाही.
1: अच्छा.
2: पण सुरुवातीलाच ज्यावेळी आपण नांगरणी करतो, ढेकळं फोडतो किंवा आपण सपाटीकरण करतो त्यावेळी 10 टन शेणखत हेक्टरी आपल्याला या मातीमध्ये मिसळावं लागेल.
1: अशा प्रकारे जमिनीची
2: आपल्याला तयारी
1: करायची. आता सर बियाण्याची जी निवड आहे तर ही कशी मग करायला हवी?
2: लावणी करून भात लागवड करतो त्याप्रमाणे आपण बियाण्याची लागवड आहे किंवा निवड आहे ती आपण त्या जातीप्रमाणे किंवा आपली जमीन आहे, समजा आपण हळवी जमीन असेल तर हळव्या जाती आपण निवडायची, गरवी असेल तर गरव्या जाती, त्याप्रमाणे आपण बियाण्याची निवड करायची. आणि ते रोगमुक्त आणि प्रमाणित बियाणं असलं पाहिजे.
1: बरोबर.
2: ते एखाद्या संशोधन केंद्राकडून किंवा एखाद्या कृषी जे केंद्र असतात त्यांच्याकडून घ्यावं आणि त्या बियाण्याबद्दल किंवा जातीबद्दल आपल्याला माहिती असावी शेतकऱ्यांना की किती कालावधीचं आहे. नाहीतर काय होतं की आपण जातो एखादं बियाणं घेतो, जात घेतो आणि ती हळवी असते आणि आपण ती गरव्या निमगरव्या जमिनीमध्ये लावतो किंवा पेरणी करतो, कारण ज्यावेळी आपण पेरभात करतो त्यावेळी 5 ते 10 दिवस लवकर जात तयार होती. समजा एखाद्या जातीचं जर कालावधी 125 ते 130 दिवस असेल तर तो पेरभाताच्या पद्धतीमध्ये 115 ते 120 दिवसामध्ये तयार होतं,
1: लवकर तयार
2: होतं. म्हणून आपण बियाणं किंवा जात आपण जी निवड करतो ती व्यवस्थितपणे त्याचा जमिनीचा विचार करून आपल्याला त्याचं निवड केली पाहिजे.
1: शेतकऱ्यांनी या गोष्टी बघणं आवश्यक आहे.
2: हो. आणि पेरभातासाठी एकरी साधारण 15 ते 17 किलो बियाणे लागते, म्हणजे हेक्टरी तुम्हाला 35 ते 40 जो आपला रेग्युलर बियाण्याचा जो दर आहे तो आपल्याला इथे तेवढाच लागतो, कारण आपण पुनर्लागवड जरी केली नसली तरी तेवढं बियाणं लागतं.
1: बरोबर.
2: आणि बियाणे पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी लागेल जेणेकरून बुरशीजन्य रोग आहेत ते आपल्याला टाळता येतील.
1: अच्छा. आता सर यासाठी पेरणीची वेळ आहे पेरभातासाठी तर ती साधारण कधी आपण करतो? ती
2: पेरणी जी आहे साधारणतः पाऊस पडल्यानंतर जून मध्ये 1-2 पाऊस पडल्यानंतर आपण पेरणी करतो. तशीच पेरभात्यामध्ये पण आपण पेरणी हे पावसाच्या सुरुवातीलाच करतो. आणि कोकणामध्ये पाहिलं तर जून मध्ये पाऊस पडतो आणि ह्या जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडून दुसऱ्या आठवड्यात आपण पेरणी करण्यासाठी आपलं शेत तयार असलं पाहिजे. एकदा पाऊस पडल्यानंतर आपण शेत व्यवस्थित आपल्याला तयार करता येत नाही, कारण ते चिखल झालेलं असतं किंवा माती चिकट झालेली असते. म्हणून याची आपण सुरुवातीलाच आपण तयारी
1: आधीच
2: करून घ्यायला पाहिजे, पाऊस पडण्याच्या आधी, म्हणजे माती सुट्टी असते आणि ती व्यवस्थितपणे त्याचं सपाटीकरण करता येतं, किंवा शेणखत किंवा बाकीच्या गांडूळ खत असेल तर आपल्याला टाकता येतं त्याच्यामध्ये.
1: आता सर, पेरणीची जी पद्धत आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत तर काय सांगाल त्याबद्दल?
2: बरोबर, आता डायरेक्टली पेरणी करणार आहोत, थेट आपण बियाणं शेतात पेरणार आहोत, कुठलीही रोपवाटिका आपण करणार नाहोत. तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की कोरड्या जमिनीमध्ये पेरणी केली जाते. उदाहरणार्थ आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं किंवा रत्नागिरीमध्ये पाहिलं, धूळ पेरणी असं म्हणतात. पाऊस पडण्याच्या आधीच पेरणी केली जाते की जेणेकरून पाऊस पडल्यानंतर ती उगवण चांगली होऊन जाईल.
1: बरोबर,
2: तर ती कोरडी पेरणी असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी आहे ते ओलीत पेरणी.
1: अच्छा,
2: जे जवळपास 70-80% शेतकरी ओलीत पेरणी करतात, म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये ज्यावेळी पाणी थोडस आलेलं असतं किंवा ओली आले त्यावेळी केली जाते. आणि यासाठी तणांचा प्रादुर्भाव आहे, कारण पेरभातामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
1: अच्छा,
2: आणि लावणी पद्धत किंवा चिखलनी करून लावणी करणे हे मुख्य कारण तेच आहे.
1: बर,
2: सुरुवातीपासून पेरभात करत असतील आपल्या पारंपरिक पद्धतीने, परंतु त्याच्यामधला जो तणांचा प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी चिखलनी करून पुनर्लागवड केली जाते. ज्याच्यामध्ये अशा पद्धतीमध्ये पुनर्लागवड चिखलनी करून केल्यामुळे जवळपास 70-80 किंवा 80-90% तणांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. पण या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
1: अच्छा,
2: कारण थेट आपण बियाणं पेरतो. ते टाळण्यासाठी ज्यावेळी आपण पेरणी करू तर आपल्याला काही निवडक तणनाशक आपल्याला फवारणी करावी लागेल.
1: आता सर, खताचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं?
2: आपण ज्यावेळी खत व्यवस्थापन करतो त्यावेळी 40% युरिया हे नत्र आपण म्हणतो, 100 किंवा 110 आणि जो पूर्ण स्फुरद आणि पालाश आहे तो संपूर्ण आपण त्या जमिनीमध्ये मातीमध्ये आपल्याला मिसळून घ्यायचा आहे. हेक्टरी 40% जो नत्र आहे फुटवे येतात त्यावेळी आपल्याला द्यायचा आहे. हा जवळपास 30-35 दिवसांनी पेरणीपासून आपल्याला द्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर 20% उरलेला जो नत्र आहे तो आपल्याला ज्यावेळी फुलारा येतो त्यावेळी आपल्याला द्यावं लागेल. तर अशा प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. आणि वाफे जर केले असतील, पेरभात आहे तो आपण वाफ्यांवरती करू शकतो. समजा आपण 120 सेंटीमीटर रुंद, नंतर 10 सेंटीमीटर उंच आणि 90 सेंटीमीटर रुंद जर आपण केले वाफ्यांवरती पण पेरभात करता येईल, जेणेकरून आपल्याला जो पाण्याचा निचरा आहे तो व्यवस्थितपणे होईल.
1: बरोबर. आणि आता सर, खतांचं व्यवस्थापन आपण पाहिलं, पण पाण्याचं जे व्यवस्थापन आहे तर त्यासाठी मग कसं काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं करायचं?
2: हा, यामध्ये मुख्यत्वे पहिले 10 दिवस जे आहेत पेरणीच्या नंतरचे, पेरणीपासून आपल्या 10 दिवस, कारण पाऊस आपल्याला जास्त पडतो आणि पेरणीच्या नंतर जर आपल्याला जास्त शेतामध्ये पाणी असेल, शेत चांगला निचरा होणार नसेल आणि पाणी साचलं तर पेरलेलं जे उगवेल 2-4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये ते कुजण्याची शक्यता असते. म्हणून पहिले 10 दिवस आपण आपल्या शेतामध्ये कुठले पाणी अजिबात नसावं, थोडीशी ओल असावी जेणेकरून ते उगवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल. परंतु पाणी साचून राहणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
1: बरोबर,
2: नाहीतर आपलं जे बियाणं आहे ते उगवताना त्याचा कोंब कुजू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पाणी जरी भाताच्या त्याचा काही तसा परिणाम होत नाही, उलट शेतात पाणी जास्त असेल तर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून योग्य पाण्याचा जो आहे त्याला निचरा आणि त्याच्यात राहणारं पाणी याचं व्यवस्थापन केलं तर आपले हे पेरभात आहे तो उत्कृष्टपणे होऊ शकतो.
1: आता सर, तणांचं जे नियंत्रण आहे मगाशी तुम्ही सांगितलं, पण अजूनही जर तण नियंत्रणाच्या बद्दल आपण काही बोलायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
2: हो, आता आपण पेरणी केल्यानंतर एकतर पेरणी जी आहे ती लाईन मध्ये केली पाहिजे, ओळीमध्ये केली पाहिजे, जेणेकरून जे तण हाताने आपण जे काढतो किंवा आतमध्ये खत देण्याचं असेल तर आपल्याला व्यवस्थितपणे जाता येतं. फुकून आपण पेरणी करून त्याचा व्यवस्थापन करता येत नाही, म्हणून ओळीमध्ये मग आपण त्याचं जे अंतर आहे ओळीमधलं आणि रोपांमधलं जर आपण ते व्यवस्थितपणे ठेवलं तर ते जे अंतर आहे ते 20x15 सेंटीमीटर किंवा 25x15 सेंटीमीटर जर असं आपण ठेवलं तर ते आतमधल्या ज्या काही आपण काम करणार आहोत ते आपल्याला व्यवस्थितपणे करता येतं. आणि जे रोपांना मिळणारे खत आहे किंवा त्याचे जे मूलद्रव्य आहेत ते व्यवस्थितपणे मिळाले जातात आणि त्याचं जे फुटवे येतात ते व्यवस्थितपणे येतात. हे करण्यासाठी आपण ओळीत पेरणी करणं हे शिफारस केलेलं आहे आपल्या विद्यापीठाने भातासाठी. तर पेरणी केल्यानंतर जे शेत आहे ते ओलं झाल्यानंतर 1-2 दिवसाच्या अगोदर उगवण्याच्या अगोदर काही निवडक आपल्याकडे तणनाशक आहेत, त्यामध्ये ऑक्झिडर्जिल आहे किंवा ब्युटॅक्लोर आहे 50 EC. तर ऑक्झिडर्जिल जर आपल्याला फवारणी करायची असेल तर 20 मिली प्रति गुंठा 6 लिटर पाण्यातून आपण जे आपण पेरणी केलेली आहे त्या पेरणीवरती आपण फवारणी करायची आहे. आणि फवारणी करताना कुठलाही पाऊस नसला पाहिजे, शेतामध्ये पाणी नसलं पाहिजे. जी जमीन आहे आपण पेरणी केलेली ती थोडीशी ओलसर असली पाहिजे. आणि पेरणी केल्यानंतर 12 तासाच्या नंतर आणि 2 दिवसाच्या अगोदर, 2 दिवसानंतर आपण त्याची फवारणी करू नये. आणि जे आपण पेरणी केलेलं बियाणं आहे ते पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. जर त्या पेरणी केलेल्या बियाण्यांवरती जर हे तणनाशक पडलं तर ते खराब होण्याची शक्यता असते किंवा न होण्याची शक्यता असते. आणि त्यामध्ये एक ऑक्झिडर्जिल आहे आणि ब्युटॅक्लोर 50 EC आहे, ते 30 मिली प्रति गुंठा आपण घ्यायचंय.
1: अच्छा.
2: 6 लिटर पाण्यातून आपण फवारणी करायची आहे. फोकून पेरणी जर केलेली असेल तर त्या शेतामध्ये अशा प्रकारचं तणनाशकाचं फवारणी करू नये. कारण फोकून पेरणी केल्यामध्ये फळी फिरवली जाते त्याच्यामध्ये झाकण्यासाठी. ती फळी फिरवल्यानंतर पूर्ण जे बियाणं आहे ते झाकलं जात नाही, त्यामध्ये जवळपास 30-40% बियाणं वर राहतं. आणि जर अशा परिस्थितीमध्ये फवारणी केली तणनाशकाची, जरी ते निवडक असले तरी त्या बियाण्यांच्या संपर्कामध्ये आले तर बियाणं खराब होऊन उगवण शक्ती जी आहे ती बियाण्याची कमी होते आणि आपल्याला रोपं कमी मिळतील. त्यामुळे हे पूर्ण बियाणं झाकलं पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि नंतर मग आपण तणनाशकांची फवारणी करा, जेणेकरून आपल्याला तणांचा प्रादुर्भाव कमी होईल.
1: नक्कीच. आता सर, या पेरभातावर रोग किडींचा जर प्रादुर्भाव होत असेल कोणकोणते आणि आपण काय उपाययोजना करायची?
2: आता भातावरती जे सर्वसाधारण येणारे जे कीड आणि रोग आहेत त्यामध्ये मुख्यत्वे खोडकिडा, तुडतुडे किंवा मग रोगामध्ये म्हटलं तर करपा किंवा कडा करपा, असे मुख्य 4 जे आहेत.
1: बरोबर.
2: कीड आणि रोग. आणि ज्यावेळी दुधाळ स्टेजला असतो अवस्थांमध्ये त्यावेळी गंधीबग येण्याची शक्यता असते. कीड जी दुधाची स्टेज आहे ती शोषून जी दाणे आहेत ते सर्व पळींज निघतात. मग त्याच्यावरती आपण थोडासा लक्ष देणं खूप महत्वाचं आहे.
1: सर, आता याच्यासाठी म्हणजे नियंत्रण कसं करायला पाहिजे मग?
2: हो, योग्य वेळी आणि योग्य अवस्थेमध्ये जर आपण नियंत्रण केलं तर पेरभाताचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे, ते योग्य मिळेल. अन्यथा आपल्याला त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि औषध आपण ज्यावेळी फवारणी करणार आहोत तर ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी, जेणेकरून आपलं काही नुकसान होऊ नये. खोडकिडा समजा असेल तर खोडकिड्याचा हा पिवळा पतंग आपल्याला दिसतो आणि त्याच्या पंखांवरती टिपके असतात दोन्ही साईडला, तर तो आपल्याला ओळखता येतो. किंवा खोडकिडी जर आपल्या शेतामध्ये असेल, कारण आपण पेरभात करतो आणि हा पेरभात अगोदरच्या शेतामध्ये जर भात असेल अगोदरच्या हंगामामध्ये तर त्यामधून असलेला खोडकिडा पुन्हा भाताच्या रोपांना लागू शकतो. ज्यावेळी सुरुवातीच्या मध्ये जे रोप 3-4 पानांवरती असतं त्यावेळी आपण लक्ष दिलं पाहिजे. जर त्यावेळी तो आढळला त्यासाठी पूर्व मशागत करतो, त्यावेळी खोडकीड जे आपण म्हणतो त्याला आपण प्रादुर्भाव टाळण्यासाठी फोरेट म्हणून एक किंवा क्विनॉल्फॉस हे ग्रॅन्युल याच्यामध्ये येतं.
1: अच्छा.
2: 5G म्हणून ते 15 किलो प्रति हेक्टर आपल्याला मातीत मिसळायचं आहे. ज्यावेळी आपण जमीन सपाटीकरण किंवा आपण मशागत करतो त्यावेळी जर आपण ते त्या जमिनीमध्ये मिसळलं तर होणारा जो खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. किंवा समजा उभ्या पिकावरती आलेला आहे शेतात, आपण पेरणी केलेली पीक वाढलेलं आहे, आता एक जवळपास 30-35 दिवस झालेले आहेत, आणि त्यावेळी जर आला तर आपल्याला फोसेलॉन 35 EC 714 मिली प्रति हेक्टर आपल्याला 500 लिटर पाण्यातून आपल्याला फवारणी करायची आहे.
1: अच्छा.
2: खोडकिडा आपल्याला ओळखता कसा येतो? जर त्याच्यामध्ये काही पुढची जी येणारी नवीन पानं आहेत ती थोडीशी सुरकुतली जातात किंवा त्याच्या फुलर आलेला असेल तर त्याच्यामध्ये पळींनी जर आपण असं ओढलं तर डायरेक्ट आपल्या त्या हातामध्ये येतं. मग आपल्याला कळतं की आणि खालीमध्ये तो खाल्लेला असतो कोठरीमध्ये, त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की ते खोडकिडा आलेला आहे. हे आपण 2-4-5% जवळ असेल त्याचवेळी

0: फवारणी आपण केली तर तो कंट्रोलमध्ये आपण नियंत्रणात येऊ शकतो, अन्यथा आपल्याला नुकसान जास्त होऊ शकतं. त्यानंतर पाणी गुंडाळणे अळी जी आहे ती आपल्याला वरूनही दिसते, पाणी गुंडाळलेले असतात जरा खोलून बघितलं तर आपल्या त्यामध्ये अळी दिसते. तर त्याच्यासाठी पण आपण फेनिट्रोथिऑन 50 cc 800 ml प्रति हेक्टर फवारणी करायची, 500 लिटर पाण्यामधून हेक्टरी. आणि रोगामध्ये जर आपण म्हटलं तर करपा रोग येण्याची शक्यता असता शेतामध्ये, तर पेरणीपूर्वी आपण जर जे आपण घेतो बियाण्याची पिशवी त्यामध्ये आपल्याला थायरम दिलेलं असतं, तर पेरणीच्या वेळी बियाण्याला चोळून पेरणी करायची असते जेणेकरून बुरशीजन्य रोग जे आहेत ते आपल्याला टाळता येतील. त्यानंतर जर उभ्या पिकामध्ये जसं मगाशी खोडकिडा उभ्या पिकामध्ये आल्यानंतर आपण फवारणी करतो, तसं प्रकारे जर करपा उभ्या पिकामध्ये आला त्यासाठी कार्बनडायझिन 1% किंवा ट्रायसायक्लोझॉल 1% 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपल्याला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करायची आहे, जेणेकरून आपला हा करपाचा प्रादुर्भाव टाळता येईल.
1: सर, आता या पेरभात लागवडीचे काही फायदे सुद्धा आहेत नाही का, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पेरभातीचे जसे फायदे आहेत त्याप्रमाणे तोटेही आहेत. जसं पुनर्लागवडीचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.
1: बरोबर.
0: तर त्याप्रमाणे पेरभात जर आपण केलं तर आपल्याला रोपवाटिका करावी लागत नाही. त्यामध्ये हे जे कष्ट आहेत, रोपवाटिका करणं, रोपं काढणं, चिखलणी करणं, पुन्हा पुनर्लागवड करणं, त्यासाठी खूप मजूर लागतात, तर हे मजुरी कमी होते याच्यामध्ये. त्यानंतर रोपवाटिका जे आपण करत नाही त्यामुळे आपल्याला जो काही कालावधी आहे रोपवाटिका करणे पुनर्लागवड करणे ह्याच्यामध्ये जो काही पुन्हा लागवल्यानंतर रोपांना स्थिर होण्यासाठी 1-5-7 दिवसाचा वेळ लागतो, तो इथे आपल्याला कमी होतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे लवकर होते एखादी जात, तो एक आपल्याला फायदा येते होतो. 5-10 दिवस आपलं जी जात आहे ती लवकर तयार होते आणि त्याचा आपल्याला फायदा होतो पुढील हंगामासाठी. त्यानंतर यासाठी पाणी कमी लागतं, कारण पेरभातामध्ये पाणी व्यवस्थितपणे ठेवू शकतो एखाद्या शेतामध्ये, ह्याला पाणी कमी लागते आणि वेळेची बचत होते. काही वेळा आपलं काय होतं, आपलं शेत एका ठिकाणी असतं आणि पुनर्लागवड आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करावी लागते, तर हा जो वेळ आहे किंवा पुनर्लागवडीचा वेळ आहे तो आपल्याला कमी होतो, त्यामध्ये कष्ट कमी होतात आणि फायदा आहे तो वाढतो.
1: आता सर, या लागवडीचे काही तोटे सुद्धा आहेत नाही का?
0: होय.
1: तर काय सांगाल त्याबद्दल?
0: आता फायद्याप्रमाणे तोटेही आहेत या पेरभात लागवडीचे. त्यामध्ये चिखलणी करत नाही होत, डायरेक्टली आपण थेट बियाणं शेतात पेरल्यामुळे अगोदर जे आपल्या शेतामध्ये असलेलं तण हे पुन्हा उगवून त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो याच्यामध्ये. त्याचं योग्य नियंत्रण आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे, नाहीतर उत्पादन कमी होऊ शकतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर योग्य पाऊस नसेल तर उगवण कमी होते. आपण पेरणी केलेली आहे, पाण्याचं काही उपलब्ध नाहीये, ऊन पडलेलं आहे, तर त्या उगवण क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये. कारण पूर्ण शेतामध्ये आपण पेरणी केलेली असते, रोपवाटिकेमध्ये 1-10 घंटे 5 घंटे 2 घंटेवरती केलेली असते, ते आपण पाणी देऊ शकतो, परंतु हे पूर्ण शेतामध्ये केल्यामुळे जर पाऊस वेळेत पडला नाही किंवा जो कमी पडला असेल तर उगवण कमी होऊ शकते. आणि सुरुवातीला जे व्यवस्थापन आहे ते खूप आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्याची नांगरणी करणे, मशागत करणे, त्याच्यामध्ये खतं देणं, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, त्याच्यानंतर आपले क्विनोलफॉस म्हटलं खोडकिडीसाठी ते देणं, त्याच्यानंतर सपाटीकरण करणं आणि पेरणी करणं, आणि पहिले 10 दिवस उगवण होईपर्यंत आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा. तर आता आपण ही सगळं चर्चा केली
0: हो,
1: परंतु जेव्हा उत्पादनाचा विषय येतो, मिळणारं जे उत्पादन आहे तर ह्याच्यात मग काही फरक असतो का?
0: हा, आता आपण जसं पुनर्लागवड करून भात लागवड केली आणि पेरभात करून भात लागवड केली, तर पेरभातामध्ये थोडंसं उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. कारण लावणी करून पुनर्लागवड करतो त्यावेळी फुटवे असतात ते खूप चांगले येतात, तणांचा प्रादुर्भाव कमी असतो, त्यामुळे तिथे तणांचा जो मूलद्रव्यांसाठी जी स्पर्धा आहे ती थोडीशी कमी असते. परंतु इथे जास्त तण असल्यामुळे इथे स्पर्धा वाढते आणि त्यामध्ये 1-5-10% उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. परंतु आपण व्यवस्थितपणे सगळ्या ह्या ज्या आपलं काम आहेत व्यवस्थापन केलं तर तेवढं उत्पादन आपल्याला मिळू शकतं व्यवस्थित. आणि त्यामध्ये एक जमीन, त्यानंतर व्यवस्थापन, जी वापरलेली भाताची जात असेल, हवामान, हे मुख्य घटक जे आहेत ते जर व्यवस्थित असतील तर तसा उत्पादनामध्ये काही फरक पडू शकत नाही.
1: पण आता सध्या आपण बघतोय ना हवामानाचा खूप बदल दिसतो.
0: हवामानामध्ये बदल दिसल्यामुळे त्या प्रकारच्या हवामानाला ज्या जाती ज्या आहेत
1: योग्य
0: जाती, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये पेरभात आणि त्याच्यावरती संशोधन चालू आहे, आणि त्याच्यामध्ये पेरभातासाठी उपयुक्त असलेल्या जाती आपण शिफारस करणार आहोत, तर त्याचं संशोधन आपल्याकडे चालू आहे. कारण आपण आतापर्यंत पुनर्लागवड करून भातासाठी जाती भरपूर दिलेल्या आहेत, सदतीस जाती आपण केलेल्या आहेत, त्यामध्ये सुधारित जाती आहेत, संकरित जाती आहेत. परंतु पेरभात आता आपण गेलं पाहिजे पेरभाताकडे, कारण मजूर कमी झालेले आणि कोकणासारख्या प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की छोटे छोटे वाफे असतात, त्यामध्ये यांत्रिकीकरणासाठी थोड्याशा
1: मर्यादा
0: आहेत. कारण मोठे मोठे यंत्र
1: आहेत, पण त्यांचा वापर तिथे अवघड
0: होऊन जातो. छोटे छोटे प्लॉट असल्यामुळे किंवा उंच सकल असल्यामुळे डोंगर उतारावरती भरपूर आपल्याकडे कोकणामध्ये
1: नेणं आणणं पण थोडंसं कठीण होतं,
0: त्यामुळे यांत्रिकीकरणाचा थोडासा मर्यादा येतात. तर त्यामुळे आपल्याला हा पेरभाताकडे आपण जाणं आता खूप महत्वाचं आहे.
1: सर, एकंदरीतच खरीप हंगामासाठी पेरभात लागवड जी आहे ते तंत्रज्ञान तुम्ही आता सगळी माहिती सांगितलीत की जमीन कशी असायला पाहिजे, बियाणं, खत, पाणी, म्हणजे तुम्ही जर नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर नक्कीच तुम्हाला या पद्धतीमधून सुद्धा चांगलं उत्पादन नक्कीच मिळू शकतं.
0: म्हणजे मजुरी कमी होऊन आपला जो खर्च कमी होऊन आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तरी या पेरभाताच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जावं आणि यातूनही आपला उत्पादन घ्यावं अशी आपलं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शिफारस करतो.
1: बरोबर, नक्कीच. सर, आपण इथे आलात आणि या खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञानाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत.

विठ्ठल उमप यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबर श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक, होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: कल से रेडिओवर से नाटक ऐकलंस?
2: नहीं रे, राहिलच बघ।
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं यूट्यूब वर।
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी यूट्यूब वरही आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय। नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर।
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल।
3: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्र
4: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे। परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते। परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे। सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं। ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे। महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे। CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत। PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे। गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात, असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं, असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो, असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनौ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं, परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं, असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी

आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या चार आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: या सैयाने गावातल्या माताण्या स्वयंपाक बनवायला
1: त्या पौर्णिमेच्या दिवसाला काय करत करायला
0: नदीन मने

0: शेन गवरिया लकड़े जमा कोड़ा करायला
1: करून मरका मदल्या चौकाला जायला
0: पाणी वळी पे रचायला वळीला नि वदवायला नारी वळ फोडायला
1: आणि पाच परदेशले घालून बोंब मारून त्या वेळेला
0: म्हणजे आज सुद्धा लोक शिमग्याच्या दिवसाला बोंब मारतात मात्र
1: चालू आहे कली येऊ घाला
0: कशी बरी कवी दिया राव राहिला
1: आणि या पापल्या गेली होती निघून घर वाड्याला
0: आनंद सोळा गौरवशी ना पुढे काय झालं
1: काय थोड्या दिवसाला
0: पाटगाच्या रय्या

0: मात्र चाललावता निघून
1: आहाने वरत्या वेळेला
0: जात असताना त्या होळीत बाळ रडायला लागलेलं गावलं.
1: या कमळीच्या जिंद्याला आवाज ऐकून बर का त्या वेळेला
0: बाळाला कुठली मातण टाकलं म्हणून थोडा टाइम थांबायला बाळ घेऊन गेला आपल्या घराला.
1: घरवाड्याला जाऊन लागला होता आपल्या मालकिनीला हळी मारायला.
0: जसं मालकिनीला दिला तसा मालकिनीला पटाप पाना फुटायला.
1: आहाने कड्या कुल कडला घेऊन पाना लागली होती पाजायला.
0: अशा वेळेला
1: काही झालं त्या टाइम

नारायण नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत होतं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रणिती म्हात्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

श्रुती हो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.